0: Redna warkum di lesen tatung kundi nyang kan tokus ge kabar tong ke tenang a ci tereng ge kabar sari tatung ge lesen de ge ci tumen do mbu ge kabar de nilen ge ye ya to ko demo
1: o demo so demo
0: na demo
1: ondi ja zung ge donlen do le do sare
0: ya donlen de lama serchin tura deshin ni gelang ngo
1: ओ दे यिनिन दस्तु मक्ता तोशी बुना
0: त जबजुंग गुदुनन दरा सेरचिन छु
1: ओ या या
0: जेमेना यसम तुमारेस को दोन तरगो या कबजे मिलिस ना कोट गला दिमो
1: या या या ता दिमो